गेटा खुखानो सानानै मुजुंगो नोंजे सामानि रचापमुं बरचापमुं आं साइमानिया ओंगै तंका हायनि बागै नन' आरो रचापमुं आं खोनारि मानग्लाखा ओंगै पियाबानिनि बागै अ रचापमुं तेजो थुखनाय थंनाय थाखौ बखौसंनि बागै बा अखनाथतक रचापमुं खाख्लायो अ रचापमुं नों खोनाथक जागानो खोनायनायदि बेलायनो खोनाथतक रचापमुं